0: Tech Talks.
1: मैं प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तक दक्कम फंसे हैं गोते? मियोती फाहिपे ऐप। बिल तक अंगारा जुमला दो फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला। देंगा महुरिया बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी। फोन, फेंग, गैस अधि मीडिया नेट बिल कस देख के Reload, rasters, nuni data pickwas nege nenge. Me hum a digital wallet. Dene mas debawa ru bilnu dekiging lari a vinu e nengiging uleka nujene. Huria digital paymentaka fahipe mafahi.
3: Tekke duniyang algunmen kogge mulani kitapana daturukang handang huri kitap payfulunto. Misuwal ge jawabu daturu nimumge kuring alugandu tiayhun terina hissa kurana. ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಸೈನ್ಸ್ ದಾರಾ ಬೊಡತಿ ಕುಂಫಣಿತು ಗಿಣ್ಣಮುಂದ ಬದಲತಕ ಬಲಾನುಲ ದೂಕೊಲ್ಲಮಕಿ ಕುರ ವಾಣಿ ವರುಗೆ ಕಮೆನ್ನು ಮಿ ಹಫ್ತ ಖಾಸ ಟೆಕ್ಕೆ ಎಮ್ಮೆ ಫಹುಗೆ ಖಬರ್ ತಂಗ ಅಡುವ ಹಾಲ ತೇವೆ ಫುಲ್ ತಯಾರ್ತು ಎಮ್ಮೆ ಮ ಖಬರ್ ಫರ್ಬದ ಬದಲತ ಕಾಕು ಫರ್ಬದ ಗಿಣಿಸ್ತೆ ಟೆಕ್ಕೆ ಖಬರ್ ತ ಅಡುವ ಹಾಲಮ
4: ಖಬರ್

0: Tech Talks.
1: मैं प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाही पे।
2: बिल तक दक्कन फंसे हैं गोते? मियोती फाही पे ऐप। बिल तक अंगारा जुमला द दु फाही पे ऐप ट्रांसफर कोल्ला। देंगा महुरिया बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी। फोन, फेंग, गैस अधि मीडिया नेट बिल कस देख के ने। रीलोड, रास्टस नूनी डेटा पे क्विस नेगे नेंगे। मी हम डिजिटल वॉलेट है। देने मस देबे वायर बिल नो देखी गेंग लारिया वीनु ये नेंगी गेंग उड़े कर नुचे है ने। हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे मा फाही।
0: Tech Talks.
3: टेक्नोलॉजी के बड़े ती कंफर्नी तकों आपात व्यवस्थानी अर्गुन में के दुवही दिरी उलम फसे है कुरमट टका एकी कहाला ईजात तका ईजात तकं एकी बदल था गिरनमुं टेक्नोलॉजी के गुराहयंग अर्गुन में नंग ऐतद दातुरे कुरे विचे मैं के फनरवना कामयाब दातुरु मैं दिग दातुरुं अर्गुन में न टेक्नोलॉजी या साइंस के गुराहयंग एकी दिमालुं तफातु ईजात तका कंफर्नी तकों ईजात तका गिरनमुं दा ऐतद फन्नी बदल तके वनी फेनी आदि अडुइफा ಮೇಗೇತರುಂ ಗುರಹ್ಯಾಂಗ ಆಸ್ವಾ ತಫಾತ್ ಬದಲ್ತಕಿ ವಿಸ್ವಣಿ ಫೆನಿಫಾ ನಮವಿಸ್ ಮೇದಗ ದತರು ನಿಮ್ಮಾಲಾ ಅಂಬುರ ಅಳ್ಗುನ್ಮೆಂಗ ದುನಿಯದ್ ದಾನ್ ದತರು ಫಶನ್ ಜೆಹೆ ವಗತ್ ಮಿವಣಿ ಜೆಹಿಫಾ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಆ ಸೈನ್ಸ್ ಗೆ ಅಲೀಗ ಇನ್ಸಾನುಂ ಹೋದಮಂಗಣ್ಣ ತಫಾತ್ ಕುರಿಯರುಂ ತಕ ಇನ್ಸಾನಿ ಆದಕಾದ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಗೆ ಸಬಬುಂಗಣ್ಣ ಇಂಗಿಲಾಬಿ ಆ ಬದಲ್ತವಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ ತಕಾಯಕು ಎಂಬಿ ಫೋಗ ಖಬರ್ತಂ ಹೋದಮಂ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗವೆಸ್ ಅಳ್ಗುನ್ ಮಿನ್ನಾಯಕು ಟೆಕ್ಕೆ ದುನಿಯ ದತಿರು ಕುರುಮ ತಯ್ಯಾರ್ವೆಗಿನ್ ತಿಬೇನೇಕಮ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರ ಎಮಿ ಹಾಯ್ ಹೊಂತಿರಿನವೆಸ್ ಬಾಚವರಿ ವಗುತು ಕುಳಕಂಗೆದೆ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹುಶೇಲಿ ಅಳ್ಗುನ್ ನಾಫಿಸ್ ಅಬ್ದುರ್ ರಶೀದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗ ಹಿಮನಾಫವ ಖಬರ್ ತಗ್ಗಿನಿಸ್ತಿನಿ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಮುಷಾಲಾದಿನಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಾಫಿ ಶಫೀಕ್ ಅದಿ ಮಿಸ್ನಾ ಅಹಮದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಫದ್ದಾಯ ಕುಲವಾಲಿ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ಮೀ ದಿವ್ಯರಾಜ್ಯ ಗಡುಗೆ ಉಫಿದ್ದುಮೆ